0: आपण माने सुनुथिले अनुचिंता निवेदन करथिले माळविका राय
1: कार्यक्रम आपण माने सुनछंती आकाशवाणी पुरी केंद्ररु वर्तमान प्रचार करूछु श्री रामचरित मानस आज सुनंतु यार 90 अध्याय रचना करिछंती गोस्वामी तुलसीदास कंठदान करिछंती सुरेश वाडेकर
2: एपिसोड 90 90